0: FM 101 ਨਾਲ ਨਾਲ ਸਾਡੇ ਤੇ ਨਾਲ ਨਾਲ ਤੁਹਾਡੇ ਕਿਉਂ ਜੀ ਕੋਈ ਸ਼ੱਕ ਹੈ ਕਿਆ
1: Big idea? Check. Passion? Check. Lekin scale karne ke liye cloud resources. Yahan startups ko mushkil pesh aati hai. Magar ab nahi. Ignite under the Ministry of IT and Telecom la raha hai. Prime Minister's Cloud Program for Startups. Tier 1 aur Tier 2 ke liye cloud expenses par hasil karein. $13,500 tak ki reimbursement. Aur iske saath expert cloud advisory ki support. Jisse aap apne startup ko baasani scale kar sakte hain. Aaj hi apply karein. Ignite.org.pk par. Applications jama karwane ki aakhri tarikh 10 July 2026 hai.
2: शुक्रिया आपने एफएम 101 ट्यून किया शुक्रिया आपने एफएम 101 ट्यून किया
0: एफएम 101 नाल नाल साडे ते नाल नाल तुवाडे क्यों जी कोई शक है क्या